0: दूतावासेन आश्वासितं यत् अस्मिन् विषये सर्वविध साहाय्यं प्राधान्येन प्रदीयन्ते। हॉर्मुज जलसंध्यां गतिरोधः तदा तीव्रः अभवत् यदा संयुक्तराष्ट्रसंघस्य सुरक्षापरिषदि अमेरिका समर्थितस्य प्रस्तावस्य प्रारूपं ईरान देशेन निराकृतम्। तद्दोषपूर्णं राजनीतिना प्रेरितं चास्तीति उक्तम्। तेहरानेन उक्तं यत् अयं प्रस्तावः विवादस्य समाधाने साहाय्यं न कृत्वा अवैधरूपेण कार्यं कर्तुं प्रेरयिष्यति। तेहरानेन संयुक्त राष्ट्र संघस्य सदस्य राष्ट्रान् प्रस्तावितस्य प्रस्तावस्य समर्थनं न कर्तुं प्रार्थितम्। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ दिल्ल्याः अरुण जेटलीति क्रिकेट क्रीडांगणे कोलकाता नाइट राइडर्स दलेन दिल्ली कैपिटल्स दलं अष्टस्तोभिः पराजितम्। अद्य जयपुरस्य सवाई मानसिंह क्रीडांगणे राजस्थान रॉयल्स दलं गुजरात टाइटन्स दलं सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्धसप्तवादने भविष्यति। प्रियाः श्रोतारः, संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः एफएम गोल्ड प्रवाहिकातः रविवासरे मध्याह्ने सार्धैकवादनतः भविष्यति। भवन्तः सर्वे श्रोतुं प्रभवन्ति। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಎಫ್ಎಂ ಕಂಪನಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಗಳು
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ ಸಂದೇಶ ಸಂಗಮ ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 5:30 6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಹಾಗೂ ರೇಡಿಯೋ ಸ್ಪಂದನ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ
3: ಸಂಗಮ ಸಂಗಮ
2: ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಂದೇಶಗಳನ್ನಾಧರಿಸಿದ ಇವೆರಡೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740 ಸಂದೇಶ ಸಂಗಮಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಹಿಂದಿನ ದಿನವೇ ಸೂಚಿಸುತ್ತೇವೆ. ಆ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಂದೇಶಗಳ ಮೂಲಕ ಕಳುಹಿಸಿಕೊಡಬಹುದು ಅಥವಾ ಬಿಳಿ ಹಾಳೆಯಲ್ಲಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಬರೆದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಿಸುವಂತೆ ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಕಳುಹಿಸಿಕೊಡಬಹುದು. ಇನ್ನು ರೇಡಿಯೋ ಸ್ಪಂದನ, ಇದರಲ್ಲಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಪ್ರಸಾರಗೊಂಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಕುರಿತ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು ಸಂದೇಶಗಳ ಮೂಲಕ ದಾಖಲಿಸಬಹುದು. ಇವೆರಡೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740 ನೆನಪಿಡಿ, ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 5:30 ಸಂದೇಶ ಸಂಗಮ ಹಾಗೂ ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ರೇಡಿಯೋ ಸ್ಪಂದನ, ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಸಮಯ 7:02. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ಅನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ

0: रघुपति के नहीं बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समा बाई सहस बदन तुम्हारो जस गावे असक श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित हईस जम कुबेर दिख पाल जहांते कवि कोपित कहिसा के कहंते तुम उपकार सुग्रीव ही कि राम मिलाया राजपति दीन तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बहे सब जगु जाना जुग सहस्र जो जन परवानु लीलियो ताही मधुर पल जानु तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बहे सब जगु जाना जुगु सहस्र जो जन पर बानु लील्यो ताही मधुर पल जानु प्रमु मुद्रिका मेले मुकामाई जल दिलांगे गई अचर जनाई दुर्गम काज जगद गे जय ते सुगम अनुग्रह तुमरे ते ते राम दुलारे तुमर कवारे होत नहाज्ञा बिनु पै सारे सब सुकलहाई तुमारे शरण तुम रक्षक काहु को डरद आपन तेज सुमारो अंपई तीनो लोक अंक ते कापई भूत पिशाच निकट नहीं आवई महाबीर जब नाम सुनावई नासै रोग अलै सब पीरा जप तरंतर अनुमत वीर संकट ते अनुमान चुड़ावई मन क्रम वचन ध्यान जो लावई सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साज और मनोरथ जो को हिलावे सोहमित जीवन पल पावे जुग पर टाप तुम्हारा प्रसिद्ध जगत उजियारा साध संत के तुमर गावारे असुर निकंदर राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता सबरे दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे बजे राम को पावे जन्म जन्म के दुख सलावे अंत काल रघुबरपुर जाहिम जहम जन्म हरि भक्त खाई हौल देवता चित्तन दरहे अनुमत से सर्व सुख करहे संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिर अनुमत बल वीर जय जय जय हनुमान को साई कृपा करहु गुरु देव की नाई जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्ध साखे गौरेश तुलसीदास सदा हरि जय रखे जय नाथ हृदय महड़ेर तुलसीदास सदा हरि जय रखे जय नाथ हृदय महड़ेर तुलसीदास सदा हरि जय की जय नाथ हृदय महड़ेर पवन तय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहिता हृदय बरहु सुरभु पास्यार रामचंद्र की जय पवन सत हनुमान की जय बोलो भाई सबो संतन की जय हनुमान महाराज की जय
1: लास्य की जय वेरी गुड निजवागलू हेळोदाद्रे लास्य इदु तुंबा इदे हनुमान चालीसा इष्टेल्ल नीनु ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಂಡಿದ್ಯಲ್ಲ ವೆರಿ ಗುಡ್ ಹ್ಯಾಟ್ಸ್ ಆಫ್ ಟು ಯು
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
1: ಓಕೆ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ಯಾ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಶ್ರಮ ತಗೊಂಡಿದ್ಯಾ ಬಟ್ ನೀನ್ ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿದ್ಯಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಹ್ಯಾಟ್ಸ್ ಆಫ್ ಹೇಳಲೇಬೇಕು ಲಾಸ್ಯಂಗೆ ಓಕೆ ಲಾಸ್ಯ ಈಗ ನಿನ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ನೀನು ಸ್ಟೋರೀಸ್ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀಯಾ ಟೀಚರ್ ಹೇಳ್ತಾರಾ
0: ಲಾಸ್ಯ ಒಂದು
1: ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತೀಯಾ ಕನ್ನಡ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳಲ್ವಾ ನಂಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲ ಸ್ಟೋರಿ ಕೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಇವಾಗ ಎರಡನ್ನು ಹೇಳ್ತೀಯಾ ಸರಿ ನಂಗೊಂದು ಕತೆ ಹೇಳಪ್ಪ
0: ಮರಿ ಮತ್ತು ಬಾತುಕೋಳಿ ಇಬ್ರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಇದ್ರಂತೆ ಮರಿ ಒಂದಿನ ಬಾತುಕೋಳಿನ ಊಟಕ್ಕೆ ಕರೆದ್ರಂತೆ ಊಟ ಮಾಡಕ್ ಹೋಯ್ತಂತೆ ಬಾತುಕೋಳಿ ಅವಾಗ ಮರಿ ಪ್ಲೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಊಟ ಇಕ್ಕೊಡ್ತಂತೆ ಪ್ಲೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಮರಿ ತಿಂತು ಬಾತುಕೋಳಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ವಂತೆ ಬಾತುಕೋಳಿ ಅದಕ್ಕೆ ತಿನ್ನಕಾಗ್ಲಿ ಅಂತೆ ಬೇಜಾರಾಗಿ ಮನೆಗೆ ಹೋಯ್ತಂತೆ ಇನ್ನೊಂದಿನ ಬಾತುಕೋಳಿ ಇನ್ನೊಂದಿನ ಮನೆಗೆ ಊಟಕ್ಕೆ ಕರೀತಂತೆ ಹೋಯ್ತಂತೆ ಮರಿ ಮರಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಜಗ್ಗಲ್ಲಿ ಬಾತುಕೋಳಿ ಇಬ್ರಿಗೂ ಅನ್ನ ಸಮರ್ಥ ಅಂತಂತೆ ಜಗ್ಗಲ್ಲಿ ಬಾತುಕೋಳಿ ತಿಂತು ನರಿ ತಿನ್ನಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ
1: ಯಾಕೆ ನರಿದು ಊತಿ ಜಗ್ಗಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ವಾ
0: ಇಲ್ಲ
1: ಓಕೆ ಸೊ ಟಿಟ್ ಫಾರ್ ಟ್ಯಾಟ್ ಅಲ್ವಾ ನರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತು ಬಾತುಕೋಳಿ ಜೊತೆ ಬಾತುಕೋಳಿನ ನರಿ ಜೊತೆ ಹಾಗೆ ಮಾಡ್ತು ಇದ್ರ ಮೋರಲ್ ಆಫ್ ದಿ ಸ್ಟೋರಿ ಏನು ಲಾಸ್ಯ
0: ನಾವ್ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಕೆಟ್ಟದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ನಮಗೆ ಕೆಟ್ಟದ್ ಮಾಡ್ತಾರೆ
1: ಹೌದಾ
0: ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತೀವಿ
1: ಇಂಗ್ಲಿಷ್ ಸ್ಟೋರಿ ಹೇಳ್ತೀಯಾ ಓಕೆ ಹೇಳಪ್ಪ
0: Once upon a time, hungry fox saw a bunch of grapes hanging from a vine. He wants the grapes, so jumped and jumped. Could not reach the grapes, so he went away saying, the grapes are sour. Moral of the story is, don't be greedy. Thank you.
1: Okay.

0: करिष्यति। सममेव श्रीमोदी हैदराबाद अत्याधुनिकं कर्करोगपरं चिकित्सालयमपि लोकार्पयिष्यति। अद्य गुरुदेवस्य रवीन्द्रनाथ ठाकुरस्य 65th-ए-शततमी जयंती वर्तते। दिनमिदं उपलक्ष्य शान्तिनिकेतनं विश्वभारती विश्वविद्यालयं अथ बांग्लादेशं समेत्य जगतः अनेकेषु स्थलेषु सांस्कृतिक कार्यक्रमाः समायोजिताः। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन वर्यः, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, गृहमंत्री अमित शाहः अथ रक्षामंत्री राजनाथ सिंहः पोचिशे बोईशाख इत्येतस्य अवसरे गुरुदेवाय श्रद्धांजलिं समर्पितवन्तः। भारतीय रिजर्व बैंक इत्यनेन नियामक निर्देशानां तथा च केवाईसी मानकानां उल्लंघनमुद्दिश्य हिंदुजा हाउसिंग फाइनेंस सहैव यस बैंक इत्यनयोः उपरि मौद्रिक दण्डः आरोपितः। पृथक पृथक वक्तव्येषु भारतीय रिजर्व बैंकेन सूचितं यत् तेन हिंदुजा हाउसिंग फाइनेंस इत्यस्योपरि 1.80 लक्ष रूप्यकाणां दण्डः प्रस्थापितः। अपरत्र यस बैंक इत्यस्योपरि 1.3 लक्ष रूप्यकाणां दण्डः आरोपितः। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन आगामी 5 दिवसेषु केरलम राज्यस्य विविध जनपदेषु विद्युत्पातेन प्रचंड वायुना च सह अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम्। विभागेन अद्य राज्यस्य 9 जनपदेषु पीतवर्णीया संचेतना अपि प्रसारिता। श्वः अपि संचेतना तावत् 7 जनपदेषु यथावस्थं कार्यान्विता भविष्यति। प्रतिकूल वातावरणस्य कारणात् मत्स्याजीविभ्यः अद्य केरल लक्षद्वीपतटेषु गमन परिहारार्थं परामर्शः प्रदत्तः। यद्यपि कर्णाटक तटेषु मत्स्यग्रहणार्थं तादृशः कश्चन प्रतिबन्धः एतावता नैव उपस्थापितः। आईपीएल क्रिकेट स्पर्धा मालिकायाम् अद्य राजस्थान रॉयल्स दलं गुजरात टाइटन्स दलेन सह क्रीडिष्यति। भारतीय समयानुसारेण इयं स्पर्धा तावत् सायं 7:30 जयपुर नगरे आरप्स्यते। अवधेयं यत् अंकतालिकायां राजस्थान दलं चतुर्थे, गुजरात दलं च पंचमे स्थाने स्तः। इति वार्ताः।
1: आकाशवाणी समय 6:30 ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ಆರಂಭ। ವಿಜ್ಞಾನದ ಮುನ್ನಡೆ ವಿಜ್ಞಾನದ ಮುನ್ನಡೆ ಮಾನವನ ನಿಜ ವಿಕಾಸದ ಕಡೆಗೆ
2: ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ ಎಂಬ ವಿಸ್ಮಯಕಾರಿ ವಸ್ತು ಪದಾರ್ಥ ವಿಜ್ಞಾನದ ಕೊಡುಗೆಗಳಲ್ಲಿ ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ ಎಂಬ ವಸ್ತುವು ಒಂದು। ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಟೈಟಾನಿಯಂ ಆಕ್ಸೈಡ್ ಎಂಬುದು ಅದರ ರಾಸಾಯನಿಕ ಹೆಸರು। 1839 ಜರ್ಮನಿಯ ವಿಜ್ಞಾನಿ ಗುಸ್ಟಾಫ್ ರೋಸ್ ರಷ್ಯಾದ ಯೂರಲ್ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಹೊಸ ಖನಿಜವನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದು ಖ್ಯಾತ ಖನಿಜ ವಿಜ್ಞಾನಿ ಲೆವ್ ಪೆರೋವ್ಸ್ಕಿಯ ಗೌರವಾರ್ಥ ಅದಕ್ಕೆ ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ ಎಂದೇ ಕರೆದನು। ನಂತರ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳೇ ಕಳೆದರೂ ಅದರ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳು ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ। ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮುಂದುವರೆದಂತೆ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಶೋಧನೆಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವ ಅನೇಕ ಉಪಕರಣಗಳ ಆವಿಷ್ಕಾರವಾಯಿತು। ಅವುಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸುವುದರ ಮೂಲಕ ವಸ್ತುಗಳ ಹೊಸ ಹೊಸ ಗುಣ ವಿಶೇಷಗಳು ಬೆಳಕಿಗೆ ಬರತೊಡಗಿದವು। ಹಾಗಾಗಿ ಅವುಗಳನ್ನು ಹೊಸ ಉಪಯೋಗಗಳಿಗೆ ಹಚ್ಚುವುದು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು। ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ನ ಸ್ಫಟಿಕ ರಚನೆಯನ್ನೇ ಹೋಲುವ ಆದರೆ ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಟೈಟಾನಿಯಂ ಮತ್ತು ಆಕ್ಸಿಜನ್ಗಳ ಬದಲು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಇತರ ಧಾತುಗಳಿಂದ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಅನೇಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಆವಿಷ್ಕರಿಸಿದರು। ಹಾಗಾಗಿ ಅದೇ ಸ್ಫಟಿಕ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಆ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ಗಳು ಎಂದೇ ಕರೆದರು। ಜರ್ಮನಿಯ ಸ್ಟುಟ್ಗಾರ್ಟ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ವಿಜ್ಞಾನಿ ಡಾಕ್ಟರ್ ಡಿ ವೆಬರ್ 1978 ಸಾವಯವ ನಿರವಯವ ಹ್ಯಾಲೈಡ್ ಆಗಿದ್ದ ಒಂದು ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ ಅನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿದರು। ಅವನ್ನು OIHP ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಇನ್ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಹ್ಯಾಲೈಡ್ ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ಸ್ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ। ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ನಂತರ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ಕಂಡುಹಿಡಿದ ಅವುಗಳ ಗುಣವಿಶೇಷಗಳು ಎಲ್ಲರ ನಿರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ಮೀರಿಸಿ ಅತ್ಯಂತ ಉಪಯುಕ್ತ ರಾಸಾಯನಿಕಗಳು ಎನಿಸಿಬಿಟ್ಟವು। ಉದಾಹರಣೆಗೆ ಮೀಥೈಲ್ ಅಲ್ಯೂಮಿನಿಯಂ ಲೆಡ್ ಅಯೋಡೈಡ್ ಎಂಬ ರಾಸಾಯನಿಕ ಕೂಡ ಒಂದು ಪೆರೋವ್ಸ್ಕೈಟ್ ಸ್ಫಟಿಕ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ। ಇದರ ಮತ್ತು ಇಂತಹ ಇತರ ರಾಸಾಯನಿಕಗಳಲ್ಲಿ ಬೇಕಾದ